0: विचार यह मथुरा
1: तात विचार जहे मथुरा तात विचार जहे मथुरा
0: तात विचार यह मथुरा तात विचार यह